0: so much for this insightful discussion on the various aspects of how the farmers and the agriculture sector has been empowered in the last 12 years.
1: Thank you.
2: Thank you very much.
3: Thank you very much.
4: In the special series, you were listening to a discussion on 12 years of the Modi government, initiatives for empowering farmers and achievements in agriculture sector. Participants were Binod Anand, member of the High Power Committee on MSP and Agricultural Reforms, Government of India, K.V. Prasad and Prabhudat Mishra, senior journalists. Moderator was Sonu Sood. This program was produced and presented by the New Services Division of Akashwani.
5: विशेष श्रृंखला के अंतर्गत अभी आप सुन रहे थे मोदी सरकार के 12 साल किसानों के सशक्तिकरण और कृषि क्षेत्र के उत्थान के प्रयासों पर चर्चा इसमें भाग ले रहे थे भारत सरकार में एमएसपी और कृषि सुधारों पर उच्च स्तरीय समिति के सदस्य विनोद आनंद और वरिष्ठ पत्रकार केवी प्रसाद व प्रभुदत्त मिश्रा कार्यक्रम का संचालन कर रही थी सोनू सूद ये कार्यक्रम आकाशवाणी के समाचार सेवा प्रभाग द्वारा प्रस्तुत किया गया इसे आप हमारे मोबाइल ऐप न्यूज ऑन एआईआर और यूट्यूब चैनल न्यूज ऑन एआईआर ऑफिशियल पर भी सुन सकते हैं कार्यक्रम के संबंध में अपनी प्रतिक्रिया आप हमें ईमेल या व्हाट्सएप के माध्यम से भेज सकते हैं ईमेल का पता है airnsdtalks@gmail.com और व्हाट्सएप नंबर है 9289094044
6: കുറഞ്ഞ സമയത്തിൽ കൂടുതൽ ലാഭം
7: വെറും ഒറ്റ ക്ലിക്കിലോ കൊള്ളാലോ
8: കുടുങ്ങി
9: അജ്ഞാത ലിങ്കുകളിൽ ക്ലിക്ക് ചെയ്യരുത് RBI പറയുന്നു
10: അറിവ് നേടു ജാഗ്രത പുലർത്തു
11: ആകാശവാണി കോഴിക്കോട് ഇപ്പോൾ ഹിന്ദി ചലച്ചിത്ര ഗാനങ്ങൾ കേൾക്കാം വീർ എന്ന ചിത്രത്തിനു വേണ്ടി ഗുൽസാറിന്റെ വരികൾക്ക് സജിത് വാജിദ് സംഗീതം നൽകി രൂപ്കുമാർ റാത്തോഡ് ശ്രേയ ഘോഷാൽ എന്നിവർ പാടിയ ഗാനം